0: Ja, genug zu sein.
1: Tata, Sorry.
2: दूसरा मैं ये ताने
3: ये ताने यार फारसा सलामा मात कर फ्रेन यार याती याती हो